परमेश्वर बन तो बनाई, फिर डोलत कतहु नाही। साचे साहेब सो मन मानिया,